0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: ओनली ऑन MGM 90.8 FM.
1: अष्टविनायक म्हणजे माहिती तुम्हाला काय? तर अष्टविनायक म्हणजे ना, तर महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशवांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. पुराणातही ना अष्टविनायकांचे वर्णन आढळते. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना एकदम खास महत्व आहे. या 8ही मंदिरांना मिळून अष्टविनायक असे म्हटले जाते. तरी अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत आणि लांबून लांबून लोक ना या मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. आता ही 8 अष्टविनायकी मंदिरे कोणती आहेत तेही मी तुम्हाला सांगतो, पण लगेच नाही, थोड्याच वेळात. सो ऐकत रहा आरजी अदनान सोबत MGM 90.8 FM. साथ है तो बात है. बोला गणपती बाप्पा मोरिया.
0: Only on MGM 90.8 FM.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

श्री गणेशाचा ना तर अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व आहे. तर आता आपण ना तर अष्टविनायक मंदिरांबद्दल माहिती घेत आहोत. तर महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ना ही खूप जवळजवळ आहेत आणि ही पूर्ण मंदिरे तुम्हाला फिरायला फक्त 1.5 ते 2 दिवसच लागतील. तर पहिलं मंदिर आहे मोरेश्वर, जे की मोरगाव या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यात. त्यानंतर चिंतामणी पुणे जिल्ह्यातच थेऊर येते. देन सिद्धिविनायक सिद्धिटेक अहमदनगर येथे आहे. महागणपती रांजणगाव पुणे या जिल्ह्यात आहे. विघ्नेश्वर ओझर हा सुद्धा गणपती पुणे जिल्ह्यातच आहे. तसेच गिरिजात्मक गाव लोण्याद्री हा गणपती सुद्धा पुणे जिल्ह्यात आहे. तर वरद विनायक महाड या गावात रायगड जिल्ह्यात आहे आणि बल्लाळेश्वर पाली या गावात रायगड जिल्ह्यातच आहे. तर या अष्टविनायक मंदिराला एकदा तरी तुम्ही व्हिजिट करावं, या गणपतीचे तुम्ही दर्शन करावे. ऐकत रहा MGM 90.8 FM. Only on MGM 90.8 FM.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: ब्रेकफास्ट खाणार?
1: मी घेतो. मी तुला सांगतो, इतका इमोशनल हवालदार माझ्या आयुष्यात बघितलेला नाही.
0: आणि तू?
1: मी? माझं काय?
0: मगाशी प्रीतम आला तेव्हा तुझा चेहरा का पडला?
1: माझा काय काय बोलतेस तू? माझा चेहरा कशाला पडेल?
0: ते मला माहित नाही.
1: माझा चेहरा पडायला मी तुझा

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस, गुणवत्ता आणि दर्जेदार

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: गुड नाईट।
3: हा गुड नाईट।
2: हा गुड नाईट।
3: अच्छा गुड नाईट।

ಬಾಲೆರೆ ಆಲೆ ಬಪ್ಪ ಆಲೆ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯ. ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ, ಗುಡ್ ಈವ್ನಿಂಗ್ ಮಿತ್ರಾನ್ನು, ತುಂಬಿ ಟ್ಯೂನ್ ಕೇಳಿ MGM ರೇಡಿಯೋ 90.8 FM ಸಾಥ್ ಹೇ ತೋ ಬಾತ್ ಹೇ. ಮೀ ಆಯ್ ಆರ್ ಜೆ ಭೂಷಣ್ ಆಣಿ ಶೋ ಸುರು ಝಾಲಾಯ ಆಪಲಾ. खरं सांगायचं तर आज मंडे आहे, पण मनाला मात्र आज मंडे वाटतच नाहीये, कारण की आज घराघरात गल्लोगल्ली आणि मंडळांमध्ये एकच तयारी आपल्या लाडक्या गणरायांच्या स्वागताची. नवीन कपडे, घराची साफसफाई, डेकोरेशनला फायनल टच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांना आणताना चेहऱ्यावर येणारं ते मनापासून आनंददायी स्माईल. मित्रांनो, आज 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी होते आणि त्यासोबतच सुरू होतोय गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पांचं आगमन म्हणजे फक्त मूर्ती घरी आणणं नाही तर त्यांच्यासोबत घरात येतो तो पॉझिटिव्ह व्हाईब, उत्साह आणि काही दिवसासाठी का होईना सगळ्यांना एकत्र आणणारा माहोल. तर आजच्या संध्याकाळची सुरुवात करूया बाप्पांच्या नावाने. गणपती बाप्पा मोरया शो सुरू झालाय With RJ Bhushan only on MGM Radio 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आज गणेश चतुर्थी. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गणपती एव्हाना आलेले असतील आणि काही ठिकाणी गणपती येण्यातच असतील. पण गणपती बाप्पा घरी आले की एक गोष्ट नोटीस केली का, अचानक घरातल्या प्रत्येकाला काम सापडतं. म्हणजे कोणी डेकोरेशन करतंय, कोणी आरतीची तयारी करतंय, कोणी प्रसादाचं बघतंय, आणि एक जण असा असतो जो म्हणतो, अरे मी काय काम करू आता, आणि मीच आहे तो एक जण. पण याच छोट्या छोट्या गोष्टींमधून गणेश उत्सवाचा खरा आनंद तयार होतो. आणि आणखीन एक सुंदर गोष्ट म्हणजे आजकाल अनेक कुटुंब, अनेक मंडळ हे इको फ्रेंडली सेलिब्रेशनकडे वळत आहेत. शाडू मातीची मूर्ती, नैसर्गिक डेकोरेशन, कमी प्लास्टिक, म्हणजे बाप्पांचं स्वागतही मनापासून आणि निसर्गाची काळजीही त्याच्यासोबतच. कारण बाप्पांकडून आपण बुद्धी, संयम आणि अडचणींवर मात करण्याची शिकवण घेतो. मग त्यांच्या उत्सवात निसर्गाची काळजी घेतली तर त्यापेक्षा सुंदर स्वागत अजून काय होऊ शकतं. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला. Only on MGM Radio 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आज गणपती बाप्पाच्या आगमनासोबत आणखीन एक स्पेशल दिवस आहे. आज आहे हरतालिका तीज. हरतालिका म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या नात्याशी जोडलेला सण. या दिवशी अनेक महिला उपवास करून शिव पार्वतीची पूजा करतात. महाराष्ट्रासोबतच अनेक राज्यांमध्ये हा सण श्रद्धा, परंपरा आणि वुमन टू वुमन बॉन्डिंग साठीही खास मानला जातो. आणि मला या सणातली एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटते. आजच्या काळात आपण रिलेशनशिप गोल्स, कपल गोल्स असे कितीतरी शब्द वापरतो, पण आपल्या परंपरेत रिलेशनशिप बद्दलच्या कथा हजारो वर्षांपासून सांगितल्या जात आहेत. फरक एवढाच, तेव्हा इंस्टाग्राम नव्हतं, हॅशटॅग नव्हता. तर आज हरतालिका साजरी करणाऱ्या सगळ्या महिलांना मनापासून शुभेच्छा. मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरचे भूषण. मित्रांनो, आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या एक इंटरेस्टिंग मुद्दा सुरू आहे. शहराच्या हद्दीत होणाऱ्या अनऑथोराइज प्लॉटिंग आणि लेआउट वर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. काही भागांमध्ये 7/12 उतारे लॉक करण्याची प्रक्रिया देखील करण्यात आली आहे, ज्यामुळे बेकायदेशीर प्लॉटिंगला आळा बसवता येईल. आता हे ऐकून काही लोक म्हणतील की आपल्याला काय, आपली जमीन तर सेफ आहे. पण प्रॉपर्टी घ्यायची असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, फक्त प्लॉट छान दिसतोय, रोड आहे, आजूबाजूला 2-4 घर आहे म्हणून डील फायनल करू नका. 7/12 मंजूर लेआउट आणि आवश्यक परमिशन चेक करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून प्रॉपर्टी डील करण्यापूर्वी कागदपत्र व्यवस्थित तपासून पहा आणि ऐकत रहा आर जे भूषण सोबत ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा हैवान सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालाय. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली आलेल्या या सिनेमातून अक्षय आणि सैफ जवळपास 2 दशकानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताय. पण या मूवीच्या ओपनिंग बद्दल बोलायचं झालं तर मूवीची सुरुवात काय खूप जोरदार झालेली दिसत नाहीये, कारण की पहिल्या दिवशी ऍडव्हान्स बुकिंग काही जास्त झालेली नाहीये. म्हणजे 2 मोठे स्टार्स प्रियदर्शन यांचं डिरेक्शन, पण तरीही ऑडियन्स कडून रिस्पॉन्स मात्र अजून पाहिजे तसा भेटला नाहीये. तुम्ही मूवी पाहण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, जरा रिव्ह्यूज येऊ द्या, रिव्ह्यू पाहून मग जाण्याचा विचार करू शकता. पण बॉलिवूडमध्ये एक गोष्ट कायम असते, पहिल्या वीकेंड नंतर पिक्चर बदलू शकतं. सो देखते हैं, वेट अँड वॉच हैवान या वीकेंड पर्यंत बॉक्स ऑफिस वरती कसा परफॉर्मन्स करतो ते. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, मागच्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिसिटी बिल जरा जास्त येतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही टिप्स सांगतो. तुमच्या घरात एसी आणि फ्रीज जर असेल तर त्यांचं काम तुम्ही जर सोपं केलं तर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन सुद्धा कमी होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, एसी चालू असताना दरवाजा खिडक्या नीट बंद ठेवा. म्हणजे छोटंसं गॅपसुद्धा असेल तर थंड हवा बाहेर जाते. एसीला रूम कंट्रोल करण्यासाठी जास्त वेळ काम करावं लागतं. आणि फ्रीजसाठी एक साधी गोष्ट, गरम पदार्थ लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका. आधी ते थोडं नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या. असं केल्याने फ्रीजला आतलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी थोडी कमी मेहनत घ्यावी लागेल. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट, एसीचा फिल्टर आणि फ्रीजच्या मागचा भाग यावर धूळ जमा झाली असेल तर ती क्लीन ठेवा. मित्रांनो, आपल्या घरातले अप्लायन्सेस थोडेसे व्यवस्थित वापरले तर बिल आपोआपच कमी येतं. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमडीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.
1: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
3: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
4: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
4: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू होतो आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा ID आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त DMच करू नका, तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमजीएम रेडिओ 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: झुमका गिरा रे